0: अवसरे स्वकीय सन्देशे राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः उक्तवती यत् विश्वस्य विभिन्नेषु भागेषु प्रवर्तमानानां युद्धानां संघर्षाणां च मध्ये महात्मा गान्धिनः सन्देशः शान्तेः अहिंसायाश्च सन्देशः अद्य पूर्वापेक्षया इतोपि प्रासंगिकः अभवत्। सा महात्मा गान्धिने श्रद्धाञ्जलिं समर्प्य उक्तवती यत् तस्य जीवनम् आदर्शाश्च विश्वे सर्वत्र बहुमानिताः सन्ति। सा विश्वासं व्यक्तवती यत् भारतं 47-2000-वर्षपर्यन्तं विकसित भारतस्य लक्ष्यं प्रति अग्रे गच्छति। नवदिल्ल्यां राजघाट इत्यत्र महात्मा गान्धिनः समाधौ सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजयिष्यते। गान्धी जयन्त्याः अवसरे अद्य पूर्व प्रधानमन्त्रिणः लाल बहादुर शास्त्रिणः 22-शततमी जयन्ती अपि विजयघाट इत्यत्र आयोज्यते। एतद् दृष्ट्वा यातायातारक्षिबलेन राजघाट विजयघाटयोः समीपे यातायात सम्बद्धं परामर्शं प्रसारितमस्ति।
1: करस्पर्शेन सद्यः वार्ता प्राप्तये एक्स पटले HAIR न्यूज अलर्ट्स इत्यनुसरन्तु। आकाशवाणी समाचार इति व्हाट्सएप वाहिन्या च सह संयुज्यन्ताम्।
0: फ्लाइट दुबई विमानस्य दुर्घटनायां क्षतिग्रस्तः कैप्टन स्मिथ मछार इत्येषः स्थिरावस्थायां वर्तते तथा तस्य स्वास्थ्यमपि सम्यक् भवति। संयुक्तारबामिराते भारतस्य राजदूतः डॉ दीपक मित्तलः प्रसारभारत्यै प्रदत्ते एकस्मिन् विशेष साक्षात्कारे एतत् संसूचितवान्। डॉ मित्तलेन उक्तं यत् सः संयुक्तारबामिराते कैप्टन मछार इत्यनेन तस्य परिवारेण च सह मिलितवान् तथा तं प्रसन्नचित्तमपि दृष्टवान्। अवसरेऽस्मिन् राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः, उपराष्ट्रपतिः CP राधाकृष्णन् तथा प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी च अस्याः बृहद् दुर्घटनायाः निवारणे प्रदर्शितस्य कैप्टन मछार इत्यस्य साहसस्य प्रशंसां कृतवन्तः। भारतर्तु विज्ञान विभागेन अद्य अरुणाचल प्रदेशे प्रबल वृष्टेः पूर्वानुमानं कृतमस्ति। विभागेन उक्तं यत् आगामिषु 48 होरासु पंजाब हरियाणा राजस्थान उत्तरप्रदेश जम्मू कश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखण्डानाम् अवशिष्टेषु भागेषु दक्षिण पश्चिम प्रावृशः प्रत्यावर्तनाय अनुकूलाः परिस्थितयः सम्भाव्यन्ते। ऋतुविभागेन अद्य केरल माहे लक्षद्वीप तमिलनाडु पुडुचेरी कराईकल चेत्येषु प्रदेशेषु गर्जनेन सह विद्युत्पातस्य सम्भावना पूर्वानुमानिता। जापानदेशे आयोजितासु एशिया क्रीडासु भारतस्य पदक संख्या 66 जाता, यस्मिन् 10 सुवर्णपदकानि 23 रजतपदकानि तथा 33 कांस्य पदकानि च सम्मिलितानि सन्ति। इति वार्ताः।
2: आकाशवाणी मैसूरु FM 100.6 ಸಮಯ 7 ಗಂಟೆ.
3: ಕಾಮನ ಬಿಲ್ಲು ಪ್ರೀತಿಯ ಕೇಳುಗರೆ, ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಮೈಸೂರು ಆಕಾಶವಾಣಿಯಲ್ಲಿ ತಿಂಗಳ ಮೊದಲ 3rd and 5th ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಮೂಡುತ್ತಿದೆ ಬದುಕಿನ ಬಣ್ಣದ ಚಿತ್ತಾರ ಕಾಮನ ಬಿಲ್ಲು.
4: ಕಾಮನ ಬಿಲ್ಲು ಕಾಮನ ಬಿಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ಕೂಗುತ್ತ ಸಾಗುವ ರೈಲಿದೆ.
3: ಸಾಧಕರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ಮತ್ತೊಂದು ಮಜಲಿನ ಅನಾವರಣ ಕಾಮನ ಬಿಲ್ಲು. ತಿಂಗಳ ಮೊದಲ 3rd and 5th ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಮೂಡುತ್ತಿದೆ ಕಾಮನ ಬಿಲ್ಲು.
2: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಇಂದು ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಮಹಿಳಾ ರಂಗದಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಮೈಸೂರಿನ ಸ್ವರಾಂಜಲಿ ಸಂಗೀತ ಕೇಂದ್ರದ ಸದಸ್ಯೆಯರಿಂದ ಗಾಂಧಿ ಜಯಂತಿ ಪ್ರಯುಕ್ತ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೈವಿಧ್ಯ.
5: ಸಾಮಾಜಿಕ ಸುಧಾರಣೆ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾಗ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿದ್ದ ವಿವಿಧ ಅನಿಷ್ಟಗಳನ್ನು ಸುಧಾರಿಸಿ ಶುದ್ಧಗೊಳಿಸಬೇಕಾದರೆ ಮಾತೃಹೃದಯ ಬೇಕೆಂಬ ಅರಿವು ಅವರಿಗೆ ಬಂದಿತು.
2: ಇಂದು ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಮಹಿಳಾ ರಂಗದಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಗಾಂಧಿ ಜಯಂತಿ ಪ್ರಯುಕ್ತ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೈವಿಧ್ಯ.
6: ಶ್ರೋತೃಗಳ ಗಮನಿಸಿ, ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 7:15

0: जी बापू, धन्यवाद।
1: साथियों, यह सुनकर बिमला बहुत लज्जित हुई और उसे अपनी भूल का एहसास हुआ। गांधी जी के आश्रम का यह नियम था कि सब लोग अपने अपने बर्तन खुद साफ करें और न सिर्फ अपने कमरों और झोपड़ियों को ही साफ रखें, लेकिन आसपास भी साफ सफाई का ख्याल रखें। गांधी जी रसोई में काम करने वालों के साथ सब्जियों को खुद काटते थे और बर्तन धोने का भी काम किया करते थे। एक दिन की बात है,
2: अरे बापू, ये बर्तन तो धुल गया है।
3: अरे सुधीर, नहीं, अभी ठीक से कहाँ धुला है, अभी भी इसमें थोड़ी सी कसर बाकी है।
2: हाँ?
3: अभी तो इसे और चमकाना है।
2: ओ,
3: देखो, इसे और चमकाना हो। ये लो, अब देखो, अब ये अच्छी तरह साफ हो गया है और
2: चमकने भी लगा।
3: हाँ, बिल्कुल ठीक कहा। ध्यान रखो, जिस भोजन को हम खाते हैं उसे हमेशा साफ बर्तनों में ही खाना चाहिए, समझे सुधीर?
2: हाँ जी बापूजी।
3: हाँ, शाबाश।
1: तो साथियों, हमने आज गांधी जी के आश्रम में जाकर क्या सीखा? तो हमने सीखा कि अपना काम स्वयं करें और किसी दूसरे से न तो उम्मीद रखें और न दूसरे से वह काम करवाएं, और हम सबको अपनी व्यक्तिगत और आसपास की साफ सफाई का भी ध्यान रखना चाहिए। तो साथियों, यदि आप गांधी जी के जीवन से संबंधित कोई भी किस्सा जानते हैं तो अपने मित्रों से अवश्य साझा करें। तो श्रोताओं, अभी आपने सुना कार्यक्रम गांधी जी के आश्रम में, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। अब अपने मित्र अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी कुसुमलता,
4: जगबंधु,
1: चेतना,
4: अर्शद,
1: सौम्या,
4: प्रसून
1: और हमारे आज के विशेषज्ञ प्रोफेसर सरयुग यादव के साथ
4: विमलेश को आज्ञा दीजिए।
1: नमस्कार।
5: उमंग, उमंग, उमंग, उमंग।
6: ಇದುವರೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉಮಂಗ್ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಪ್ರಾಯೋಜಕರು ಸಿಎಇಟಿ ಹಾಗೂ ಎನ್ಸಿಇಆರ್ಟಿ ನವದೆಹಲಿ. ಕೇಳುಗರೆ, ಇಂದು ರಾತ್ರಿ 7:45 ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಚಿಂತನೆಗಳು ಈ ಕುರಿತು ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ ಸಾಹಿತಿ ಎಸ್ ತುಕಾರಾಮ್. ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಎಫ್ಎಂ 100.6, ಸಮಯವಾಗಿದೆ 4:40. ಈಗ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇನ್ನೇನು ಆರಂಭ.
7: ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು. ಮಹಿಳಾ ರಂಗ. ಗಾಂಧಿ ಜಯಂತಿ ಪ್ರಯುಕ್ತ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೈವಿಧ್ಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಾರೆ ಮೈಸೂರಿನ ಸ್ವರಾಂಜಲಿ ಸಂಗೀತ ಕೇಂದ್ರದ ಸದಸ್ಯೆಯರು.
8: ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಇಂದು ಎಲ್ಲಾ ಕಡೆಯೂ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರ 157ನೇ ಜನ್ಮದಿನವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ಸ್ಮರಿಸೋಣವೇ ಸವಿತಾ? ನಿಮಗೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದಿರುವ ವಿಚಾರವನ್ನು ನಮಗೂ ತಿಳಿಸಿ. ಗಾಂಧೀಜಿಯವರಿಗೆ ಮಹಿಳೆಯರ ಬಗ್ಗೆ ಇದ್ದ ಕಾಳಜಿಯನ್ನು ನಾವೀಗ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ.
9: ಆಗಲಿ ಸ್ವರ್ಣ, ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಮಹಿಳಾ ಸಬಲೀಕರಣದ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಅಹಿಂಸೆಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅನ್ವೇಷಣೆ ನಡೆಸಲು ಮತ್ತು ಹೆಚ್ಚು ಧೈರ್ಯಶಾಲಿ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲು ಪುರುಷರಿಗಿಂತ ಮಹಿಳೆ ಹೆಚ್ಚು ಸಮರ್ಥಳು. ಮಹಿಳೆಯರು ತಮ್ಮನ್ನು ಪುರುಷರಿಗಿಂತ ಕೆಳಮಟ್ಟದವರು ಅಥವಾ ಅಧೀನರು ಎಂದೂ ಭಾವಿಸಬೇಕಿಲ್ಲ. ಮಹಿಳೆ ಪುರುಷನ ಸಹಚರಿ, ಆಕೆಗೆ ಸಮಾನವಾದ

0: नहीं है, जान बचाने वाले दो हैं। और आपने अपने शरीर पे इतना बड़ा घाव हुआ, आप स्वयं जीवन और मृत्यु की लड़ाई लड़ रहे थे, उस समय भी आपने अपनी जीवन की परवाह नहीं की, सभी यात्रियों के जीवन की परवाह की। और सबसे बड़ी बात, 140 करोड़ देशवासियों का आपने मान बढ़ाया, और इसलिए मैं हृदय से गर्व अनुभव करता हूँ। स्मित, अब मैं आपसे सुनना चाहूंगा।
1: सर, मेरे लिए मैं सर से भी बोल रहा था, आप मेरे सबसे बड़े एडवाइजर हैं, और मेरे को इनसे कॉल करके मेरी अफसोसनाक कर रहे हैं, मुझे बहुत बहुत बहुत गर्व फील हो रहा है।
2: कैप्टन स्मित मच्छरस्य उपरि आक्रमणस्य अभियुक्तः सहचालकः अबुधाबिरी नगरं प्रति स्थानान्तरितः। सऊदी प्रेस एजेंसी इत्यनेन सऊदी गृहमन्त्रालयस्य आधिकारिक स्रोतस्य उद्धरणं कुर्वता सूचितं यत् चिकित्सकीय अनुमतिं प्राप्य उभौ विमानचालकौ अबुधाबी नगरात् देशं त्यक्तवन्तौ। अबुधाबी स्थितः भारतीय दूतावासः ह्यः सूचितवान् यत् कैप्टन मच्छारः संयुक्त अरब अमीरात देशं प्राप्तः, अथ च स्मितः शीघ्रं अनारोग्यं प्राप्नोति। राष्ट्रम् अद्य राष्ट्रपितुः महात्मा गान्धिनः 75-उत्तर-100तम जन्मजयन्त्यां तस्मै श्रद्धाञ्जलिं समर्पयति। राष्ट्रीय राजधान्यां नवदिल्ल्यां राजघाटस्थले महात्मा गान्धिनः समाधिस्थले सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजिता। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः प्रातः सर्वधर्म प्रार्थना सभायां भागं गृहीत्वा महात्मा गान्धिने समाधौ पुष्पाञ्जलिं समर्पितवती। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णनः, प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी च महात्मा गान्धिनः समाधौ श्रद्धाञ्जलिं समर्पितवन्तौ। विश्वस्य विभिन्नेषु भागेषु स्थितैः भारतीय राजनयिकैः अपि अद्य महात्मा गान्धिनः जन्मजयन्त्यवसरे सत्यस्य, अहिंसायाः, शाश्वत शान्तेः च स्मरणं विधाय तस्मै पुष्पाञ्जलिः समर्पिता। राष्ट्रम् अद्य पूर्वप्रधानमन्त्रिणः लालबहादुरशास्त्रीवर्यस्य 120-उत्तर-100तम जन्मजयन्त्यां तस्मै अपि श्रद्धाञ्जलिं समर्पयति। तस्य जन्म गतशताब्दस्य चतुर्थे वर्षे अक्टूबर मासस्य द्वितीये दिने उत्तरप्रदेशस्य पण्डित दीनदयाल उपाध्याय नगरे अभवत्, यत् पूर्वं मुगलसराय इति नाम्ना प्रसिद्धम् आसीत्। किशोरावस्थायामेव सः भारतीये स्वतन्त्रता संघर्षे सम्मिलितः अभवत्, तथा च 21-उत्तर-1900तमे वर्षे असहयोग आन्दोलने भागं गृहीतवान्। स्वातन्त्र्यप्राप्तेः अनन्तरं शास्त्रीमहोदयः उत्तरप्रदेशे ततः परं केन्द्रसर्वकारे च अनेकानि महत्त्वपूर्णपदानि अलङ्कृतवान्। प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य प्रातः राष्ट्रीय राजधान्यां विजयघाटस्थिते स्मारके पूर्वप्रधानमन्त्रिणे लालबहादुरशास्त्रिणे पुष्पाञ्जलिं समर्पितवान्। संस्कृतवार्तायाः संस्करणम् इदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newzoneair.in/gov.in इत्यत्र, अथ newzoneair चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। वाणिज्य उद्योगमन्त्री पीयूषगोयलः अमेरिकादेशस्य मिल्वोकी नगरे आयोजितस्य G20 व्यापारमन्त्रिणां सम्मेलने फ्रांस, कनाडा, सऊदी अरब, दक्षिण कोरिया देशानां स्वसमकक्षैः सह द्विपक्षीय वार्ताः अकरोत्। चर्चायाः मुख्यविषयः सम्बन्धितैः देशैः सह द्विपक्षीय व्यापारसम्बन्धानां सुदृढीकरणम् आसीत्। फ्रांसदेशस्य विदेशव्यापारविषयकप्रतिनिधिमन्त्रिणा निकोलस् फोरिसियस् इत्यनेन सह गोयलः व्यापारनिवेशसम्बन्धानां विस्तारस्य उपायान्, भारत यूरोपीयसङ्घस्य मुक्तव्यापारसन्धेः शीघ्रसम्पादनस्य उपायान्, विनिर्माणं, UPI एकीकरणं, संयुक्तनवाचार उपक्रमाः च इत्यादिषु क्षेत्रेषु सहयोगस्य घनतां चर्चितवान्। श्रीगोयलः कनाडादेशस्य अन्ताराष्ट्रियव्यापारमन्त्रिणा मनिन्दर सिन्धु इत्यनेन सह अपि सफलं संवादं कृतवान्। उभौ मन्त्रिणौ भारत कनाडा व्यापक आर्थिकसन्धेः शीघ्रसम्पादनाय स्वप्रतिबद्धतां पुनः दृढीकृतवन्तौ। मार्च मासे प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना कडानादेशस्य प्रधानमन्त्रिणा मार्के कानी इत्यनेन च आरब्धः अयं प्रकल्पः 30-2000 द्वयोः देशयोः द्विपक्षीयव्यापारं 500 अर्बुद अमेरिकी डॉलर पर्यन्तं नेतुम् उद्दिश्यते। संयुक्तराष्ट्रसङ्घेन भारतस्य 87.1 लाख कोटि रूप्यकाणां हरितोर्जसः तृतीयचरणस्य अनुमोदनस्य स्वागतं कृतम्। विद्युज्जाला सुदृढीकरणम् ऊर्जासञ्चयन योजना च देशस्य अर्थव्यवस्थायै महत्वपूर्णं लाभं प्रदास्यतः। संयुक्तराष्ट्रसङ्घस्य जलवायुपरिवर्तन विषयकार्यकारी सचिवः साइमन स्टील इत्यसौ अवदत् यत् एषः उपक्रमः भारतं वर्धमानस्य नवीकरणीयोर्जसा सामर्थ्यस्य उपयोगे वर्धमानं विद्युत् आवश्यकतानां पूर्तौ च सौरोर्जसा क्षेत्रे वैश्विकनेतृत्वस्य स्थितेः अधिकं सुदृढीकरणे साहाय्यं करिष्यति। ऋतुविभागेन अद्य अरुणाचलप्रदेशे प्रचण्डवृष्टेः पूर्वानुमानं कृतम्। उक्तं यत् आगामिषु 24 होरासु पंजाब हरियाणा राजस्थान उत्तरप्रदेश राज्यानां केषुचित् भागेषु गुजरातस्य मध्यप्रदेशस्य च अधिकांशभागेषु दक्षिणपश्चिम प्राविड् निवृत्त्यर्थं स्थितेः अनुकूला अस्ति। एशियन गेम्स इति क्रीडा महाकुंभे अद्य भारतीय मुष्टामुष्टि क्रीडकैः मल्लस्पर्धिभिः धनुर्धरैः च 6 स्वर्णपदकानि विजितानि। 16 स्वर्णपदकानि समेत्य 67 पदकैः भारतं 5 तालिकायां पदकतालिकायां पञ्चमे स्थाने विद्यते। इति वार्ताः।
3: आकाशवाणी अवलोकन। ಆಕಾಶವಾಣಿ ಅವಲೋಕನ ವಿಷಯ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಮೂಲಕ ನಗರ ನೈರ್ಮಲ್ಯದ ಹೊಸ ಪರ್ವ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ಪರಿಕಲ್ಪನೆಯ ಆಧುನಿಕ ರೂಪ ಬರೆದವರು ಅಭಯ್ ದಾಮ್ಲೆ ಓದುತ್ತಿರುವವರು ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ನಾಗರಾಜು 2014 ಅಕ್ಟೋಬರ್ 2 ಪ್ರಾರಂಭವಾದ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ಮಿಷನ್ ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪರಿಸರವನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿಡುವ ಸರಳ ಉದ್ದೇಶದೊಂದಿಗೆ ಅನುಷ್ಠಾನಗೊಂಡಿತು। ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಕಸ ಬಿಸಾಡುವುದನ್ನು ತಡೆಯುವುದು ಮತ್ತು ನೈರ್ಮಲ್ಯವನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕನ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡುವುದು ಇದರ ಪ್ರಮುಖ ಗುರಿಯಾಗಿತ್ತು। ಕಸಬರಗಿ, ಕಸದ ತೊಟ್ಟಿಗಳು ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸಕ್ರಿಯ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆಯೊಂದಿಗೆ ಆರಂಭವಾದ ಈ ಅಭಿಯಾನ ಇಂದು ದೇಶವ್ಯಾಪಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಚಳವಳಿಯಾಗಿ ಮಾರ್ಪಟ್ಟಿದೆ। ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಜನಪ್ರಿಯ ಆಂದೋಲನ ಹೊಸ ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ತನ್ನದಾಗಿಸಿಕೊಂಡಿದೆ। ನಗರ ನೈರ್ಮಲ್ಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯು ಇಂದು ಡಿಜಿಟಲೀಕರಣ, ಸಂವೇದಕ ಆಧಾರಿತ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮತ್ತು ವಿದ್ಯುಚ್ಚಾಲಿತ ವ್ಯವಸ್ಥೆಯಾಗಿ ರೂಪಾಂತರಗೊಳ್ಳುತ್ತಿದೆ। ಡಿಜಿಟಲ್ ಪೋರ್ಟಲ್ಗಳು ಸೇವೆಗಳನ್ನು ಸುಲಭವಾಗಿ ಮೇಲ್ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಲು ನೆರವಾಗುತ್ತಿದ್ದರೆ, ಕೃತಕ ಬುದ್ದಿಮತ್ತೆ ಆಧಾರಿತ ರೋಬೋಟ್ಗಳು ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಅಪಾಯಕಾರಿಯಾದ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿವೆ। ತ್ಯಾಜ್ಯ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯುಚ್ಚಾಲಿತ ವಾಹನಗಳು ಶುದ್ದ ಸಾರಿಗೆಗೆ ಹಾದಿ ಮಾಡಿಕೊಡುತ್ತಿವೆ। ಕಸಬರಗಿಯಿಂದ ರೋಬೋಟ್ಗಳವರೆಗಿನ ಈ ಪಯಣವು ಸ್ವಚ್ಛತೆಗೆ ಹೊಸ ಸ್ಪರ್ಶ ನೀಡಿದೆ। ಛತ್ತೀಸ್ಗಢದ ರಾಯ್ಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಡಿಜಿಟಲ್ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಬಳಕೆಯು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸೇವೆಗಳನ್ನು ಪಡೆಯುವ ವಿಧಾನವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬದಲಾಯಿಸಿದೆ। ಹಿಂದೆ ರಾಯ್ಪುರದ ನಿವಾಸಿಗಳು ಸೆಪ್ಟಿಕ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಶುಚಿಗೊಳಿಸುವ ಸೇವೆ ಪಡೆಯಲು ನಗರಸಭೆ ಕಚೇರಿಗೆ ತೆರಳಿ ಸರದಿಯಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಬೇಕಾಗಿತ್ತು। ಆದರೆ ಈಗ ಜಾರಿಗೆ ತರಲಾದ ಹೊಸ ಡಿಜಿಟಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆಯು ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕವೇ ಸೇವೆಗೆ ಕೋರಿಕೆ ಸಲ್ಲಿಸಲು ಅವಕಾಶ ನೀಡಿದೆ। ನಾಗರಿಕರು ತಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ ಅಥವಾ ಆಸ್ತಿ ಗುರುತಿನ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ನಮೂದಿಸುವ ಮೂಲಕ ಸುಲಭವಾಗಿ ಸೇವೆ ಕಾಯ್ದಿರಿಸಬಹುದು। ಸೇವಾ ವಿನಂತಿ ಸಲ್ಲಿಸಿದ ನಂತರ ವಾಹನದ ಚಲನವಲನವನ್ನು ರಿಯಲ್ ಟೈಮ್ ಅಂದರೆ ನೈಜ ಸಮಯದಲ್ಲಿ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಮಾಡಬಹುದು। ಕೆಲಸ ಪೂರ್ಣಗೊಂಡ ನಂತರ ಚಾಲಕರು ಛಾಯಾಚಿತ್ರಗಳನ್ನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡುವುದರಿಂದ ಸೇವಾ ಸತ್ಯಾಸತ್ಯತೆಯನ್ನು ಡಿಜಿಟಲ್ ಆಗಿ ಪರಿಶೀಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ। ಈ ವ್ಯವಸ್ಥೆಯು ಒಳಚರಂಡಿ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವ ಕಾರ್ಮಿಕರ ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿದ್ದು ಯಾಂತ್ರೀಕೃತ ಸ್ವಚ್ಛತೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಉತ್ತೇಜನ ನೀಡಿದೆ। ಕೇರಳದ ತಿರುವನಂತಪುರದ ಅಮಯಿಳಂಚಾನ್ ಕಾಲುವೆಯು ತಂಪಾನೂರು ರೈಲ್ವೆ ಆವರಣದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸಾಗುತ್ತದೆ। ಈ ಮುಚ್ಚಿದ ಕಾಲುವೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮಾಡುವುದು ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ಮತ್ತು ಅಪಾಯಕಾರಿ ಸವಾಲಾಗಿತ್ತು। ಈ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರವಾಗಿ ತಿರುವನಂತಪುರಂ ನಗರಸಭೆಯು ಜಿ ಸ್ಪೈಡರ್ ಎಂಬ ಕೃತಕ ಬುದ್ದಿಮತ್ತೆ ಆಧಾರಿತ ರೋಬೋಟ್ ಅನ್ನು ನಿಯೋಜಿಸಿದೆ। ಈ ರೋಬೋಟ್ ಯಂತ್ರ ದೃಷ್ಟಿ ಮತ್ತು ಸಂವೇದಕ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಚರಂಡಿಯಲ್ಲಿರುವ ತ್ಯಾಜ್ಯವನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸುತ್ತದೆ। ಇದರ ಜೈವಿಕ ಮಾದರಿಯ ಪಂಜದಂತಹ ರಚನೆಯು ವಿವಿಧ ರೀತಿಯ ತ್ಯಾಜ್ಯವನ್ನು ಸುಲಭವಾಗಿ ತೆಗೆದು ನೇರವಾಗಿ ಸಂಗ್ರಹಣಾ ವಾಹನಗಳಿಗೆ ಹಾಕುತ್ತದೆ. ನಂಜು ಅನಿಲಗಳು ಮತ್ತು ಕಲುಷಿತ ನೀರಿಗೆ ಕಾರ್ಮಿಕರು ನೇರವಾಗಿ ಒಡ್ಡಿಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ತಪ್ಪಿಸುವ ಮೂಲಕ ಇದು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನು ಖಚಿತಪಡಿಸುತ್ತದೆ. ತ್ಯಾಜ್ಯ ಸಂಗ್ರಹಣೆ ಮತ್ತು ವಿಲೇವಾರಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಚಾಲಿತ ವಾಹನಗಳ ಬಳಕೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿರುವುದು ನಗರೀಕರಣದ ನೈರ್ಮಲ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಮುಖ